0: सकाळ बीट्स
1: सकाळ बीट्स
0: सोमवार ते शुक्रवार
1: सकाळी 9 to 10 AM.
2: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
3: RM3 Manoranjan Radio.
1: हॅलो श्रोत्यांनो, नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात टू यू ऑल. शेरीसोबत आपण आहात रेडिओ मनोरंजनवर आणि सकाळ बीच कार्यक्रमात मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. श्रोत्यांनो, 9 वाजले आहेत आणि नेहमीप्रमाणे मी तुमची साथ देणार आहे 10 पर्यंत. तेव्हा नक्की ट्युनिंग करा आमच्यासोबत. आजचा हा संगीतमय प्रवासाचा आनंद घ्या. आज श्रोत्यांनो फर्स्ट डे आहे, गुरुवार आहे आज, अँड सकाळची वेळ आहे. या क्षणी अनेक लोक कामाला पोहोचण्याच्या घाई गडबडीत आहेत. तेव्हा श्रोत्यांनो ही स्ट्रेसफुल सकाळ आनंदमय बनवूया, आनंदाने कार्यक्रमाची सुरुवात करूया. ऐकूया पहिलं गाणं, याचा आस्वाद घ्या.

श्रोतनो, आजकाल सगळीकडे नवरात्रीचा उत्साह चालू आहे. नवरात्रीची सुरुवात झाली आहे तेव्हा श्रोतनो अशा या भक्तिमय वातावरणात ऐकूया एक भक्तिगीत, याचा आस्वाद घ्या.

श्रोत्यांनो, मघाशी सांगितल्याप्रमाणे नवरात्रीची सुरुवातच झाली आहे आणि श्रोत्यांनो, नवरात्र म्हटलं की गोंधळ गीत अनिवार्य आहे. अर्थातच या क्षणी ऐकूया एक गोंधळ गीत, याचा आस्वाद घ्या.

0: हॅलो गेन श्रोतनु शिरी सोबत आपण हा टाइम फ्री वर एंड दिस कार बीट्स कार्यक्रम चालू आहे. श्रोतनु या क्षणी तुम्ही घरी आहात, बाहेर आहात, एनी वे यू आर, श्रोतनु ट्यूनिंग करा आमच्या सोबत काही मराठी बीट्सचा आनंद घ्या. फॉर नाउ तुमच्यासाठी वाजत आहोत वैशाली सामंत यांच्या सुमधुर आवाजात. पुढचं गाणं याचा आस्वाद घ्या.
1: राईट स्वाइप लेफ्ट स्वाइप करता करता नजर थांबली, फर्स्ट डेट झाली आणि सनईच वाजू लागली.

मोठे रिंग, आईच्या पाटल्या, आजीची नथ, डिझायनर लेहंगा आणि खूप मिक्स्ड फीलिंग्स. मेकअप नीट झालाय ना, कोण दिसतोय भारी, नवरी होणार मी आता तुमची कन्याकुमारी.

श्रोत्यांनो, येत्या शनिवारी मराठी अभिनेत्री स्मिता पाटील यांचा जन्मदिवस आहे, तेव्हा याक्षणी त्यांच्यावरच चित्रित झालेलं एक गाणं ऐकूया. अँड श्रोत्यांनो, या गाण्याद्वारे स्मिता पाटील यांना आदरांजली वाहूया.

0: Center 94 North South 95.6 East West 98.2. You are listening to RM3 Radio.
1: Sakar Beats.
2: Sombar te Shukravar.
3: Sakari 9 to 10 a.m.
4: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
5: RM3 Manoranjan Radio.
6: वेलकम बॅक शतनु शिरीसोबत आपण आहात रेडिओ मनोरंजनवर आणि सकाळ बीच कार्यक्रमात. मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. शतनु 10 पर्यंत मी तुमची साथ देणार आहे, तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या. चुनिंग करा आमच्या सोबत, आजचा हा संगीतमय प्रवासाचा आनंद घ्या. पुन्हा शतनु ऐकूया नेक्स्ट ट्रॅक, याचा आस्वाद घ्या आणि कीप चुनिंग. 10 पर्यंत मी तुमची साथ देणार आहे.

श्रोत्यांनो, वेळ निसटून जात आहे. काही क्षणात कार्यक्रम संपणार आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका. आमची साथ देत राहा व या क्षणी ऐकूया पुढचं गाणं. तुमच्यासाठी वाजत आहे स्पेशली नेक्स्ट ट्रॅक, याचा स्वाद घ्या.

0: सकार बीट्स
1: सकाळ बीट्स
0: सोमवार ते शुक्रवार
1: सकाळी 9 to 10 AM.
2: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
3: RM3 Manoranjan Radio.
1: श्रोतनुपुरच्या गाणे कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतला. काळजी घ्या आपली. पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.